नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, 27 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

0: भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आप सुनेंगे समाचार.

प्रल्हाद शिंदे यांनी स्वरबद्ध केलेलं लक्ष्मण सोनताटे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद शिंदे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

संत एकनाथ महाराजांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. तर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिगीत रचना ऐकूयात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील पंडित नरेंद्र शर्मा यांचं हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं. मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना समूह स्वरात.

व्ही एम कुलकर्णी यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 होत आहेत.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या लघु कार्यक्रमात खरीप हंगाम तयारी याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम 6:45, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम सकाळी 7:40 आणि सकाळी 8:40 दरम्यान. सकाळी 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. विविध भारतीचे कार्यक्रम सकाळी 9 ते 10 या वेळेत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 संत सांगती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. यामध्ये महाराष्ट्रातील स्त्री संत रत्ने याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30. 11:00 सुगम संगीत. गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ या महिलाविषयी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. युववाणी सायंकाळी 5:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी केलेली बातचीत. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये उस्ताद निशांत खान यांनी सतारवर वाजवलेला राग जोग कंस. घे भरारी हा युवा मित्रमंडळीसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 6:30. अर्थविषय सायंकाळी 7:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम सायंकाळी 7:30. रात्री 7:15 लोकरंग या कार्यक्रमात मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क

0: 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात कृषीवाणी हा लघु कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात खरीप हंगाम तयारी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूनो, शेतकरी बंधूनो, आज आपण खरीप हंगाम तयारी कशी करायची याविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूनो, पेरणीआधी जमिनीची खोल नांगरट करून घ्यायला हवी. अगोदरच्या पिकाचे अवशेष, धसकटे, दगडगोटे गोळा करून घ्यायला हवेत. जमीन चढ उताराची असल्यास तिचे सपाटीकरण करून घ्यावं. पिकाच्या गरजेनुसार 2 ते 3 वेळा कुळवणी करून घ्यायला हवी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर शेणखत किंवा कंपोस्ट खत पिकाच्या शिफारशीनुसार द्यावं. खते आणि कीटकनाशके खरेदी करताना पक्की पावती घ्यायला विसरू नये. माती परीक्षण अहवालानुसार खतांची निवड आपण करावी. पेरणीच्या वेळी खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. कडधान्य, सोयाबीन, भुईमूग या पिकांसाठी नात्राची मात्रा कमी असावी. शेणखत किंवा कंपोस्ट शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी समप्रमाणात पसरवावं. शेणखतामध्ये गवताच्या बिया नसाव्यात. शेतकरी बंधूंनो, पाण्याचं नियोजन देखील खरीप हंगामासाठी आपल्याला करावं लागतं. खरीप हंगामातील पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. गरजेनुसार आणि नियमित पाऊस पडेल याची खात्री नसते, त्यामुळे वेळीच पाण्याचं नियोजन करून आपण ठेवायला हवं. जमिनीचा प्रकार, पिकाच्या जाती, पिकाची अवस्था या बाबींचा विचार करूनच पिकांना पाणी द्यावं. गरजेनुसार ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब आपण करायला हवा. पिकांची वाढ जोमदार होण्यास आणि तण नियंत्रणात राहण्यासाठी त्याचा फायदा होतो. क्षारयुक्त पाणी पिकास देणं टाळावं. पाणी साचू नये यासाठी शेतीच्या बाजूनं चर खोदून निचरा करावा. शेतकरी बंधूंनो, रोपवाटिका तयार करताना सारा किंवा गादी वापरच आपण करावी, त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. लागवडीस योग्य वाढ झाल्यानंतरच रोपांची लागवड करावी. जास्त कोवळी किंवा जास्त वय झालेली रोपे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम करतात. शेतकरी बंधूंनो, पेरणी शक्यतो बियाणे हाताने टोचूनच किंवा ओळीमध्ये करावी, त्यामुळे आंतरमशागत करणं सोपं जातं. जर बियाणं हाताने विस्कटून दिले तर ते जास्त लागतं. आंतरमशागत करण्यासही अडचणी येतात. उत्पादन कमी येतं. पिकांचा दर्जा घसरतो. पेरणी करताना पिकाचा प्रकार, जमीन, पाण्याची उपलब्धता बघूनच पेरणीची पद्धत आपण निवडावी. पीक आणि तण यांच्यात पहिल्या 20 ते 30 दिवसात हवा, पाणी, जागा, अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होते, त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. उत्पादनात तसेच त्याच्या दर्जातही घट होते, त्यामुळे वेळेवर एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण आपण करावं. शेतकरी बंधूंनो, महत्त्वाचं म्हणजे बियाणं खरेदी करताना आपण घ्यावयाची काळजी. बियाणं खरेदी करताना पक्की पावती आपण घ्यायला विसरू नये. पक्क्या पावतीवर पीक, जात, लॉट क्रमांक, बियाणं खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. बियाण्याची पिशवी नेहमी खालील बाजूने फोडावी. टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवावी. बियाणाचा थोडा नमुना पिशवीमध्ये राखून ठेवावा. शिफारशीनुसारच पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. कीटनाशकांच्या प्रक्रियेनंतरच जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आपली जर खरीप हंगाम पेरणीची पूर्वतयारी झाली नसेल तर या पद्धतीनं खरीप हंगामाची तयारी करून लगेच पावसानं उघडीप दिल्यास पेरणी करून घ्यावी.

खरीप हंगाम तयारी याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. तर संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला.

त्यानंतर 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
0: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

FM 101.3 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूयात धाकटी सून या चित्रपटातील सुधीर मोघे यांची गीतरचना सुधीर फडके आणि उत्तरा केळकर तसंच सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद

0: जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. चित्रपट होता अरे संसार संसार, संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक
7: online.com. नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: बातम्या. राज्यात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ, साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 5 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मराठवाड्यात मिळणार औद्योगिक विकासाला चालना. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाकडून विविध उपाययोजना. देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत, आज हैदराबाद राजस्थान संघांमध्ये लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी सरासरीपेक्षा लक्षणीय वाढली असून साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक पावलं उचलत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा 23% आणि डिझेलची मागणी 52% वाढली आहे, त्यामुळे काही ठिकाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये खप जास्त असून व्यावसायिक वापरातील पेट्रोल डिझेलचा खप कमी होताना दिसत आहे, त्यामुळे हे इंधन व्यावसायिक वापराकडे वळवलं जात आहे का याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना डिझेल वेळेवर मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असून साठेबाजी किंवा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव देण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याला, तसंच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ तसंच मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीनं विविध निर्णय घेतले आहेत. काल या संदर्भातल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी या निर्णयांना मंजुरी दिली. याअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, राज्यातल्या 1,000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणं, तसंच 2 रेस्क्यू सेंटर आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सुमारे 260 कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले. गावं आणि महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या जमिनी महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जाणार आहेत. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव कालपासून लागू झाला. केंद्र सरकारनं याबाबत परिपत्रक जारी केलं. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारनं या मंदिरांच्या

0: मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. बीड शहरातही या प्रस्तावित कायद्याविरोधात सकल वारकरी समाज आणि मंदिर संरक्षण समितीच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 33 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून एक अर्ज दाखल झाला आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंब नगरपालिकेचे गटनेते माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी अर्ज दाखल केला. परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघात काल 4 इच्छुकांनी एकूण 10 उमेदवारी अर्ज घेतले, मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन 12 वर्ष पूर्ण झाली. सरकारच्या या कार्यकाळात डिजिटल इंडिया मोहीम यशस्वी झाल्याचं मत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायकवाड यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: डिजिटल इंडिया मार्फत ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या उद्योगामध्ये डायरेक्ट पेमेंट येते. पूर्वी पेमेंट क्लिअर व्हायला 2-4 दिवस लागत होते, तेच पेमेंट आता तिकडनं त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केल्याबरोबर इमिडिएट आमच्या अकाउंटला येते. डिजिटल इंडियामुळे आमच्या उद्योगाला फार मोठा आधार मिळाला आणि त्यामुळे आम्ही ट्रान्झॅक्शन फास्ट करून आम्हाला जे समोर पेमेंट द्यायचे होते मटेरियलसाठी किंवा कोणी कस्टमरला ते आम्ही क्षणार्धात देऊ शकतो.
0: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणं हे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याची भावना आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. लातूरमध्ये काल आयोजित व्यापक चिंतन बैठकीपूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. एका घटनेमुळे लातूर पॅटर्नची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही असं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत असल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकानं आता लातूरमधले विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. नांदेडचं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुण्याचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. यानुसार भांडारकर संशोधन केंद्राच्या भारत विद्या या विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या मंचासाठी मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान कार्य करणार आहे. प्राचीन भारतातल्या विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात उगम ग्राम विकास संस्थेत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. कयाधू नदी काठावरच्या जैवसंपदेचं संवर्धन गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. खत उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण झाल्यास वाजवीपेक्षा जास्त दरात खत विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं काल मेंदू विकाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यात बंगळुरूच्या संघानं गुजरात टायटन्सचा 92 धावांनी पराभव केला. प्ले ऑफचा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काल एका शाळकरी मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी शिवारात हा मुलगा शेळ्या राखत असताना वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत शेळ्या राखत असलेली एक महिला गंभीररित्या भाजली. तिला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 43 सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर इथं 41.2 तर धाराशिव इथं 39.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ, साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 5 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
3: संपर्क 83 798 64 555.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, 16 विभाग, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यात, आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारी डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत, आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्या संदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला, आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचे प्री

0: पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सीज, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC आहे, यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला, हे अलर्ट आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असतील त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करतंय. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात

0: म्हणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो, तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून तो सहक्षेपित करण्यात आला. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध साडीज मधीलच, अधिक महिन्याचा आनंद।

होनाजी बाळा यांची गीत रचना पण ऐकली, लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर तसेच सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीत होतं वसंत देसाई यांचं.

0: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण
1: जावयासाठी मुफ्ती स्पायकर यूएस पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसो मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी फॅशन विश्वास आणि आपुलकी

0: मंगेश पाडगावकरांची गीत रचना पण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रवाहात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: तो डाउनलोड करें आज ही टेली लॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात गरम मसाला या चित्रपटातील समीर यांचं गीत। स्वर सोनू निगम यांचं आहे आणि संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं।

श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

गोलमाल थ्री या चित्रपटातील प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं कुमार यांचं गीत आपण ऐकलं, शान आणि अनुष्का मनचंदा यांच्या स्वरात. लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रेडी या चित्रपटातील गीत.

के के आणि तुलसी कुमार यांच्या स्वरातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं आणि चित्रपट होता रेडी. श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्य

कार्यान्वित करण्याचा प्रयत्न, गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहीम
प्रतिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून

0: वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
2: पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची

0: मानांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
1: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
0: संपर्क 83 798 64 555.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील गीत.

आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते संदीप खरे. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

संदीप खरे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं स्वरचित गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकले. धाराशिव आकाशवाणीवरून ते सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत संत सांगती, हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात वारसा संतांचा. याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं.

सुप्रभात श्रोतेहो, धाराशिव आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना स्नेहा टेपाळेचा सस्नेह नमस्कार. श्रोतेहो, मनात साचलेला विचारांचा गढूळपणा दूर करायचा असेल

आपलं मन नितळ आणि स्वच्छ करायचं असेल तर संत सहवास आणि त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास याशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. आणि म्हणूनच धाराशिव आकाशवाणी प्रसारित करीत आहे संतांच्या विचारांचा मागोवा घेणारा कार्यक्रम संत सांगाती. श्रोते हो, आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या आणि तांत्रिक युगात अनेक वर्षांपासून सांगितलेली संतांची शिकवण कशी दिशादर्शक ठरते हे आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं सगळ्यात मोठं वैभव कोणतं असं जर कोणी विचारलं तर एका क्षणात उत्तर येतं, संतांची भूमी. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरोबाकाका आणि आधुनिक काळातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा ही यादी न संपणारी आहे. संतांनी या भूमीला केवळ भक्ती दिली नाही तर जगण्याचा एक समृद्ध विचार दिला, समाजाची वैचारिक मशागत केली. म्हणूनच संत हे समाजाचे वैचारिक आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी भव्य इमारत आज आपल्याला दिसते त्याचा पाया संतांनी रचला आहे. संत बहिणाबाई आपल्या एका अभंगात फार सुंदर वर्णन करताना म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी या सांस्कृतिक मंदिराचा पाया रचला तर जगद्गुरु तुकोबाराया या मंदिराचा कळस झाले. महाराष्ट्राच्या मातीला संतांनी भक्तीबरोबरच जगण्याचा आणि लढण्याचा स्वाभिमान दिला.

श्रोते हो, संत म्हणजे केवळ कपाळाला टिळा लावून भजन करणारे नव्हेत, तर जेव्हा जेव्हा समाज कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या आणि जातीपातीच्या अथांग अंधारात बुडाला होता, माणसाला माणसापासून दूर ढकलणारी विषमता टोकदार झाली होती, त्या काळात संतांनी बंड पुकारलं. पण हे बंड तलवारीचं नव्हतं, तर ते विचारांचं होतं. संतांनी आपल्याला कधीही अंधभक्त व्हायला शिकवलं नाही, तर त्यांनी आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवलं. संत कबीर म्हणतात, बुरा जो देखणमय चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय.

श्रोते हो, संतांनी समाजाला भक्तीच्या मार्गावर तर नेलंच, पण त्याचबरोबर त्यांचं जगणंही एक मार्गदर्शनच होतं. आता हेच पाहना, संत एकनाथांनी आपल्या आचरणातून शांततेचा आणि सहिष्णुतेचा वस्तुपाठ घालून दिला. ज्यांनी त्यांच्या अंगावर थुंकून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्यांनी प्रेमानं जिंकलं. तर संत सावतामाळी आणि संत गोरोबा काका यांनी दाखवून दिलं की ईश्वराचा शोध हा वनात जाऊन घेण्याची गरज नाही. तुम्ही जे काम करताय, मग ते मातीची भांडी घडवणं असो वा शेतात कष्ट करणं असो, तिथेच तुमचा विठ्ठल उभा असतो.

श्रोते हो, संतांनी समाजात असणारा अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची कार्य केली आहेत. त्यातील एक म्हणजे पूर्वी एका विशिष्ट भाषेपुरतं मर्यादित असणारं ज्ञान ग्रंथ त्यांनी लोकभाषेत अर्थात प्राकृत मराठीत लिहिले आणि ज्ञानाची ही गंगा सामान्य माणसांपर्यंत, शेतकरी श्रमिकांपर्यंत आणली. याबरोबरीनच श्रोते हो, संतांनी सामाजिक समतेची पेरणी केली. पंढरीच्या वारीच्या निमित्तानं संतांनी एक असा समाज तयार केला जिथे जातपात, श्रीमंती गरिबी सगळं गळून पडतं. माऊलींच्या पालखीसमोर राजा आणि रंक एकाच धुळीत लोटांगण घालतात.

श्रोते हो, जर संतांनी फक्त ग्रंथातून उपदेश केला असता तर तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला असता का? कदाचित नाही. म्हणून त्यांनी रोजच्या जगण्यातील साध्या कर्मालाच परमार्थाची उंची दिली. श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून जगाला पसायदान दिलं. पसायदान ही केवळ प्रार्थना नाही तर ते वैश्विक कल्याणाचं मागणं आहे. माऊली म्हणतात, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजेच माणसा माणसातच नाही तर जगातील प्रत्येक सजीवात मैत्र निर्माण व्हावे हा त्यांचा संदेश होता. तर तुकोबारा यांनी व्यवहारी जगण्याचे नियम सांगताना अंधश्रद्धेवर आणि ढोंगीपणावर प्रहार केला. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजेच श्रोते हो, देव कुठल्याही दगडाच्या मूर्तीत शोधण्यापेक्षा दुःखी माणसाच्या सेवेत शोधा हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. तर संत नामदेव महाराजांनी या भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत नेली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा त्यांचा जीवन मंत्र होता. तर संत चोखामेळा आणि संत रोहिदासांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भक्तीचं आणि आत्मसन्मानाचं तेज जिवंत ठेवलं. देवाला माणसाच्या अंतःकरणाची शुद्धता हवी असते, बाह्य रूप नाही, हे त्यांनी जगाला पटवून दिलं. संत जनाबाई, संत मुक्ताबाई आणि संत कान्होपात्रा या स्त्री संतांनी तत्कालीन पुरुष प्रधान व्यवस्थेतही आपलं वैचारिक अस्तित्व निर्माण केलं. संत गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन अस्वच्छतेवर आणि अंधश्रद्धेवर प्रहार केला. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून राष्ट्र उभारणीचा मंत्र दिला. भुकेल्या व्यक्तीला अन्न आणि अडाणी व्यक्तीला शिक्षण द्या हीच खरी देवपूजा आहे असं त्यांनी सांगितलं.

श्रोते हो, आता जरा आजच्या काळाकडे वळूया. आजचा काळ हा सुखासीनतेचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं आपलं जीवन प्रचंड सोपं केलं आहे. एका क्लिकवर जग आपल्या

कोठीत येतं. पण दुसरीकडं मात्र श्रोते हो, आपण बघतो की आजच्या माणसाकडं सुबत्ता आहे पण शांतता नाही. घरांना सुरक्षित लॉक आहेत पण मनात मात्र असुरक्षितता आहे. सोशल मीडियावर हजारो मित्र आहेत पण हक्कानं मनातलं सुखदुःख शेअर करायला माणूस मात्र एकाकी पडला आहे आणि स्वार्थानं समाज पोखरला जात आहे. श्रोते हो, अशा या भरकटलेल्या काळात संतांचे विचार हे लाईफ कोच सारखं काम करू शकतात. ते आपल्याला मानसिक स्थैर्य देतात. जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष आणि आकस वाढू लागतो तेव्हा तुकोबा रायांचा मऊ मेनाहूनही आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे हा विचार आपल्याला संयम आणि कणखरता शिकवतो. श्रुती हो, कार्यक्रमाच्या शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की संतांचा हा वैचारिक वारसा केवळ ग्रंथात बंद करून ठेवण्यासाठी नाही तर तो आपल्या आचरणात आणण्याची आज खरी गरज आहे. आता संतांचे विचार पाळायचे, आचरणात आणायचे म्हणजे नेमकं काय? तर रोजच्या जगण्यात आपण एखाद्या गरजूला मदत करू शकलो किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल द्वेष पसरवणं थांबवू शकलो, निसर्गाचा आदर करून पर्यावरणाची काळजी घेऊ शकलो तर खऱ्या अर्थानं आपण संतांच्या विचारांचे वारसदार बनू. चला तर मग श्रोते हो, आजच्या संत सांगाते कार्यक्रमाच्या निमित्तानं संतांच्या विचारांची ही शिदोरी सोबत घेऊया आणि आपला आजचा दिवस आणि येणारा काळ प्रगतीशील, संवेदनशील आणि अधिक अर्थपूर्ण बनवूया. आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा धाराशिव आकाशवाणी. नमस्कार.

0: वारसा संतांचा याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. संत सांगाती या संत साहित्यावर आधारित कार्यक्रमात संकलन आणि निवेदन होतं स्नेहा टेपाळे यांचं.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण.
5: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड प्रियदर्शनीच्या यू पोलिस मध्ये.
4: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
5: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
6: प्रियदर्शनीचे यू पोलिस, लोखंड गल्ली बारशी, फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
7: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
8: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
7: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
8: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
7: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत.

श्रद्धांजली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात कळतंय पण वळत नाही या चित्रपटासाठी चिंतामणी पोद्दार यांची गीतरचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

राजेश मुजुमदार यांची गीतरचना आपण ऐकली तुषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट होता पांडू हवालदार. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे इरसाल कार्टी या चित्रपटातील.

उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील एम दस्तगीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं के सिकंदर यांचं आणि चित्रपट होता इरसाल कार्टी.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होता राम कदम यांचं आणि चित्रपट होता चंदनाची चोळी अंग अंग जाळी. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फटाकडी या चित्रपटातील गीत.

अविनाश पाषाणकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं आणि चित्रपट होता तुझ्या वाचून कर्मेणा. श्रोते हो, याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. सकाळचे 11 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे सुगम संगीत या कार्यक्रमाची. लता मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं डी व्ही केसकर यांचं गीत आपण ऐकलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: बारा तांबे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा. लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुगम गीत आपण ऐकत आहात.
1: प्रेम परंपरा आणि आहेराचा

0: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये,
1: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसऊ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
0: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली बारशी, फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे.

0: सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकली.
1: मी मनात शोधते, मी तनात शोधते, मनातला गुंत

राजन लाखे यांची गीतरचना आपण ऐकत होता. आता अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात, संगीत होतं नंदू होणप यांचं.

0: राजन लाखे यांची गीतरचना आपण ऐकली. सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत होतं नंदू होणप यांचं.
1: स्वप्न माझे आज रंगात आले, मदमस्तक झाला.

ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील राजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात हम तुम या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरातील शीर्षक गीत.

अलका याग्निके यांच्या युगल स्वरातील जलील रशीद आणि अजय झिंगराणी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं साजिद वाजिद यांचं आणि चित्रपट होता क्या यही प्यार है. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण भारद्वाज यांचं गीत. स्वर आहे अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो यांचा. गुन्हा या चित्रपटासाठी

साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण भारद्वाज यांचं गीत आपण ऐकलं. गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

बाबुल सुप्रियो आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील इब्राहिम अश्क यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि चित्रपट होता कहुना प्यार है. गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात हंगामा या चित्रपटातील गीत. स्वर बाबुल सुप्रियो यांचा.

हंगामा या चित्रपटातील बाबुल सुप्रियो आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्यागवीरा उदारा किती आळवावे

0: तुला गौरवे, आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778, वर्ग 3C, कक्षा 2, कैद 1910, सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे, नभहे अतल अहा, सुनील सागर सुंदर सागर, सागर अतल चिहा. हे सागरा, तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो, पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना, पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील, पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड, प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग, तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे, कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे, नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
3: शैशवी दूध भाताचा घास लावनी लोणचे, ताटलीतून जो देई आई त्या सम कोणचे, मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा.
2: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
0: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्याच तोडीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत. घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
2: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगतवित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला.
4: आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू या मलेंच पटाना धरू कदा. अरे

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरको वळ्या चंद्राची, कोरको वळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची ज्या चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधा त्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधा त्या वनदेव पराशरी.

हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत। तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात।

0: द्रव्य त्याचीच प्रचिती देतात.
1: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे, असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे. पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझ एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझ एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजिदोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीररसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवस्की आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवस्कीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्य यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही

0: प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मत, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 स्वातंत्र्यसमर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857 उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा निर्मूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे. त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं.

0: नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली। सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले। तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली। तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे। अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशाप मधून दिसते। संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत। चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे। पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा। नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं।
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं। आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय। यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे। राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात। हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात। या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो। काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो। ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो। बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं। ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले। सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं।
0: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे। पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया। ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे। या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय। या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते, ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते। माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर। तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल। अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात। ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात। ती बघ माझी मुलगी, अगाई ग खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी। तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची। अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची। आणखी ऐक,
3: आई ग अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं, काचा। ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग। घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून रक्तबंब झालं ना रे माझं हृदय। मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे। त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत।

0: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्टं काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तर क्रिया मधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय. जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
1: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
0: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच ही माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन.
2: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि

0: देशाबद्दलचं प्रेम
1: प्रेम अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं का?
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटातनं ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हाच, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं का अर्चना. एक मोठे सैनिक होते, आपल्या आर्मी मधले मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी आता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुखदुःख असो की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
0: मोठं म्हणजे अगं, किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं, म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं.
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात, की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो, आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं, तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच 4 ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते ते, घर अन्य असेलची कोठे, या अरुंद आळीतून ते मी म्हणून अणूंच्या बोगद्यातून रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चाले ना, बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण.
0: रे, कुठल्या कुठे विचार जातात, आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं, म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे या माणसं.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग, सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत, म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा

0: हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा, झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
1: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
0: हो हो,
1: बघ
0: जी आजही स्थिती आहे ग,
1: खरंच
0: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
1: काय सांगते
0: त्या काळात,
1: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं आशेस, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते. आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
0: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर,
0: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: वा, म्हणजे तिला तेवढी समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल
0: हा, चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं आपण.
1: सुंदर, म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली
0: झालीच.
1: आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो घरात, मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरंय,
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा, पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं,
0: काय करायचं शिकून,
1: हो काय करायचं शिकून, आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती, पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता. भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, ह्यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला यायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आले की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने तिच्याबद्दल वागलं जायचं. बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडंसं त्या वातावरणात थोडा फरक पडलाय.
1: म्हणजे झालाय फरक असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ती माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला.
1: की
0: म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही.
1: बरोबर.
0: पण

0: त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं
1: अगदी
0: हे
1: बरोबर,
0: फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजाऱ्यांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो
1: असतो.
0: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विच नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे, तिखटाची पुडी ठेवू शकता.
0: हा
1: आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे
0: महत्वाचं.
1: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर,
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असे ना मात करू
0: शकतो,
1: दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप महत्वाचं
0: आहे,
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते. हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर,
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्स साठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100 100 100.
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असा वाटला.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणतीही मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त.
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर.

0: म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर.
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. 1930 हा नंबर हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
1: हो.
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि हे कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काहीही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930.
1: ह्या नंबर सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढलाय त्या ते गुन्हे पण वाढले.
0: बरोबर. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा आपले विश्वासू मित्रमैत्रिणी ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायर मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन माहिती असणं
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर. लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील. काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आत्ताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क

0: साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515414129 आणि 4515413. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 1 वाजले आहेत. श्रोतो, आता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हम सुन रहे थे सफ़र फिल्म का यह गीत मन्ना डे की आवाज़ में, इंदिवर के बोल और कल्याण जी आनंद जी के संगीत के साथ। और आप सबने बिल्कुल सही पहचाना, ये कल्याण जी आनंद जी का संगीत है और बहुत खूबसूरत संगीत है, बहुत प्यारा माटी से जुड़ा गीत है। अब हमारे श्रोताओं ने बहुत सारी बातें
1: पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही, तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी-शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उष्णतेचा आघात

टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका

सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्गप्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्प

1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिक

नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात CBI आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी CBI केली आहे. गेल्या वर्षीच्या MSCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या

अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

लगाते बनी मन चली, छुप के छुपा के छुपी नजर बचा के गुप चुप चली।

विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आपणायकलेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रान ते सहक्षेपित केले. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतकुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मेरे महबूब या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील शकील बदायुणी यांची गीतरचना, संगीत नौशाद यांचं.

माया या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना पण ऐकलीत. संगीत होतं सलील चौधरी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या स्वरातील हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीत शंकर जयकिशन यांचं.

अनुपमा या चित्रपटासाठी कैफी आजमी यांची गीत रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं हेमंत कुमार यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आपकी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

मेरे हमसफर या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना पण ऐकलीत. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महबूब की मेहंदी या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीत लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं.

याबरोबरच गीत गुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. प्रथम युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता

0: क्षमता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे, तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
1: आपण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं, तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे, तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी, तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे, याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
0: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात, बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
1: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते, तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला, तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता, तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे, पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता, आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जी आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं, तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल, मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
0: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
1: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं, त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली, सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार, आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा. आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड

0: ETF ठेवण्याचा धोका आहे, त्याला अवॉइड कसं करू शकता तुम्ही? तर गोल्ड ETF घेऊ शकता, सिल्वर ETF घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल? जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे? आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि छोटी थेंब थेंब तळे साचे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल, बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स. ते कुठले? तर फिक्स डिपॉझिट, RD रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता PPF मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाईही वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हे जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील? तर पुढे जाऊन जे इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करावं.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील. तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाला आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा कर्ता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का? त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.
0: हो,
1: इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभर

0: महिन्यात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आहे जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाहीये, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे, का त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं, आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर?
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते, पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोअर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंट साठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता, आणि ती लावणं गरजेचं आहे, आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा. आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआय ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे? ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे, आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासार खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात, आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता, आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला 4 फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवायचं, मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या

0: दोन्ही पण केलेले असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते. आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबल्या जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं. आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे? तुम्ही ही जिंकले, ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं.
1: हो,
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उडावे. घाईघाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावीत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीबू आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता, किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी, की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो, आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे? त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा, नाहीतर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे? त्याच्यामुळे लहान वयात त्या सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात, तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात, त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो, आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट, असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे, आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो, म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला, म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यां अगोदर लंडनला गेलेले लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय,

0: आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील, त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवयी अंगीकारायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपणे घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे की विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीट बघितले म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्या खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या यायला जातात. बरोबर आहे, तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इनकमिंग कॅपॅसिटी आहे कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स, घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जे इतकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा, कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: बचत, गुंतवणूक

0: आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाले आहेत. आता ऐकूयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेंत लगेच 6:10 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद निषाद खान यांनी सतारवर वाजवलेला राग जोग कंस आपण ऐकू शकाल. 6:30 घेभरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. यामध्ये उद्या असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आठवणीतले सावरकर याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन रागिनी पाटील यांचं, सादर करते किशोर पवार. 6:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 घर शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात प्रथम खरीपातील पीक नियोजन याविषयी कृषी तथा पत्रकार अजय कुलकर्णी मुक्काम पोस्ट आणि जिल्हा धाराशिव यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सत्रांतर्गत लसीकरणाचे महत्व आणि फायदे याविषयी डॉक्टर श्रीकांत मिनियार यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकू शकाल. त्यानंतर उद्या

दिनांक 28 मे 2024 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. वाचन स्वर संजय पटोळे यांचा. आज रात्री 8:15 लोकरंगिया लोकसंगीताच्या कार्यक्रमात मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सक्षेपित करू. रात्री 10 कार्यक्रम हिंदी पत्रिकेत. श्रोते हो युवती, आमच्या या प्रसारण सभेत प्रसारित आणि सक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐकूयात आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:50 6:05 मंगलप्रभात अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात खरीप कांदा लागवडीविषयी रोप वाटिका आणि बीजोत्पादन याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन संजय पटोळे यांचं. उद्या सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सक्षेपित करू. 6:55 कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. सकाळी 7:25 दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान सकाळी 8:15 लखलख चिंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सक्षेपित करू. सकाळी 10 कार्यक्रम मिश्र संगीत. 10:30 गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग अहिर भैरव आपण ऐकू शकाल. उद्या सकाळी 11:30 गीतभार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सक्षेपित करू. त्यानंतर दुपारचे 1 ते 5 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 आणि सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू. उद्या सायंकाळी 5 गीतगुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू. 6:05 आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 आणि प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गोडके सराप पुणे. 6:20 आणि कार्यक्रम मिश्र संगीत. 6:30 स्वयंसिद्धा या महिलांविषयक कार्यक्रमात परंडा येथील संगीत विशारद सौ अपर्णा अभय पाटील यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते किशोर पवार. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू. 7:30 किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकरंगिया लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाई बनसोडे आणि सहकारी यांनी गायलेली भीमगीता आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू. रात्री 10 कार्यक्रम हिंदी पत्रकेत. या सर्व कार्यक्रमांबरोबरच दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सक्षेपित करू. श्रोते हो युवती, आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त

0: उस्ताद निषाद खान यांनी सतरावर वाजवलेला राग जोग कंस आपण ऐकलात. याबरोबरच नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: प्रसारित करीत आहोत घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज ऐकूयात उद्या असणाऱ्या स्वतंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आठवणीतील सावरकर. संकलन आणि निवेदन रागिणी पाटील यांचं. सादर करते

नमस्कार, मधुरस्वरांनी झुळझुळणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील के भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिणी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, के भरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो, तर कधी विशेष कार्यक्रम ऐकतो, तर कधी आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो, त्यांचे छंद आवडीनिवडी याविषयी जाणतो, तर कधी थोर समाजसुधारकांविषयी जाणतो. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, भूमातेच्या चरणातला तुज धूता मी नित्य पाहिला होता. या ओळी ऐकताच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर. मातृभूमीपासून दूर गेलेल्या एका क्रांतिकारकाच्या हृदयातील आर्त हाक आहे. सावरकरांच्या शब्दातील वेदना इतकी जिवंत आहे की प्रत्येक कोण मनाला भिडते. देशाप्रती असलेलं निस्सीम प्रेम, विराहाची तळमळ आणि मातृभूमीच्या दर्शनाची आस यांचा अद्भुत संगम या कवितेत दिसतो. सागरा प्राण तळमळला हे शब्द ऐकतात प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होते. दोस्त हो, कार्यक्रमात आता ऐकूयात सागरा प्राण तळमळला

गीतानंतर आपण ऐकूयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी. मित्रांनो, उद्या दिनांक 28 मे अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांचा जन्म नाशिकजवळच्या भगूर येथे झाला. वडील दामोदर पंत आणि आई राधाबाई दामोदर पंतांचा वाचनाचा दांडगा व्यासंग होता. घरी पुस्तकांचा मोठा संग्रह होता. त्यांना कविता करण्याचाही छंद होता. याचं अजवाळकडू वीर विनायकांना मिळालं. अनेक विषयांच्या संस्कृत, मराठी, इंग्रजी ग्रंथाचं, केसरी, काळ, पुणे वैभव अशा वृत्तपत्रांचं त्यांचं नियमित वाचन असे.

देशप्रेम कसा कुठे छापला गेला, याच्या अनेक आवृत्त्या कशा निघाल्या, कुठल्या परिस्थितीत बोस भगतसिंग यांनी त्या काढल्या, हा ग्रंथ जवळ बाळगणं हाही गुन्हा होता त्या काळात, तो 300 रुपयांना कसा विकला जात होता, या साऱ्या इतिहासाची गोष्ट वाचण्यासारखीच आहे. दोस्तहो, स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व, सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान ठरले. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा अंधश्रद्धा अस्पृश्यता यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, आधुनिकीकरण वैज्ञानिक दृष्टिकोन सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. आजही पचायला कठीण वाटणाऱ्या विचारांचं संचित त्यांनी आपल्याला दिलं. समाज प्रबोधनासाठी त्यांनी नाटकं लिहिली, लावण्या लिहिल्या, पोवाडे लिहिले, या साऱ्यांची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक क्रांतिकारकच नव्हे तर ते धाडस त्याग आणि राष्ट्रप्रेमाचं जिवंत प्रतीक होते. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. ब्रिटिशांचं साम्राज्य असल्यामुळं हिंदुस्थानात मात्र 1857 सुवर्ण महोत्सव उघडपणे साजरा करणं शक्य नव्हतं, तरी देखील गुप्तपणे तो साजरा झालाच. त्यागाच्या बलिदानाच्या शपथा घेतल्या गेल्यात, पण त्यामुळं चिडलेल्या लॉर्ड मिंटोनी दडपशाही सुरू केली. लाला लजपतराय सरदार अजित सिंह यांना मंडलेला डांबण्यात आलं. त्याविरोधात सावरकरांनी लेखणी उचलली. न्यूयॉर्कहून निघणाऱ्या गॅलिक अमेरिकनमध्ये त्यांचे लेख छापून येऊ लागले. याच लेखाचं जर्मन फ्रेंच इटालियन रशियन पोर्तुगीज भाषेत अनुवाद त्या त्या देशात प्रसिद्ध होऊ लागले आणि सावरकरांच्या विचारांप्रमाणे घडू लागले. हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगभर चर्चेला जाऊ लागला. जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत 22 ऑगस्ट 1907 या दिवशी सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला भारताचा तिरंगा मादाम कामा यांनी झळकवला. काही तांत्रिक अडचणींमुळे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा ठराव त्या मांडू शकल्या नाही, पण त्यांच्या भाषणानं प्रभावित झालेल्या जागतिक सभेनं उभं राहून टाळ्या वाजवून हिंदुस्थानच्या ध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने राष्ट्रीय कविता लिहून स्वातंत्र्य कवी गोविंद म्हणून ख्याती पावलेल्या आबा दरेकरांच्या कविता छापल्याबद्दल आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाची चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली काळ या वृत्तपत्रासाठी त्यांनी 1909 पर्यंत 43 लंडनची बातमीपत्र लिहिली, जी देशभर अनेक वृत्तपत्रांनी भाषांतर करून छापली. सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राच्या निवडक भागांचं मराठीत भाषांतर केलं. या पुस्तकाची प्रस्तावनात क्रांतिकारकाची गीता ठरली. सावरकर लंडनला पोहोचण्यापूर्वीच त्या पेटताने कार्यावर लक्ष ठेवण्याची सूचना स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती, तरी या ग्रंथाची प्रत हिंदुस्थानात पोहोचली. सावरकरांनी खूप धडपड करून तो ग्रंथ प्रकाशित केला. तो ग्रंथही ब्रिटिशांनी जप्त केला, पण त्याआधी ती प्रस्तावना सर्वामुखी झाली होती. पुस्तकापेक्षाही पुस्तकाच्या प्रस्तावनेचं इतकं महत्व प्राप्त झालेलं हे एकमेव उदाहरण म्हणावं लागेल. 1857 उठाव मोडून काढल्यानंतरच ब्रिटिश हिंदुस्थानात पक्के स्थिरावले. 1857 सुरू झालेले हे युद्ध अजून संपलेले नसून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुरूच राहील, तसंच 1857 हुतात्म्यांचा सूड घेतला जाईल असा इशारा देणारी पत्रकं वाटली गेली. 1857 स्मृतिचिन्ह विद्यार्थ्यांनी छातीवर मिरवली, तीही लंडनमध्ये. साहजिकच ब्रिटिश आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चकमकी झाल्या. मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, राणा कुवमसिंह, अझीमुल्ला खान, बहादूर शाह जफर अशा अनेकांनी 1857 जो लढा दिला ते शिपायांचं बंड नव्हतं तर ते स्वातंत्र्य समर होतं, हे सावरकर नुसते आपल्या भाषणातून सांगत राहिले नाहीत, तर त्यांनी वयाच्या केवळ 25व्या वर्षी त्या उठावाचा इतिहास लिहिला. 1857 स्वातंत्र्य समर हाच ऐतिहासिक ग्रंथ भारतीय क्रांतिकारकाची गीता ठरला. प्रकाशनाच्या पूर्वी जप्त झालेल्या या ग्रंथानं इतिहास निर्माण केला. हा ग्रंथ त्यांना प्रेरणा देणाऱ्या या देवाची शिवाजी महाराजांची आरती लिहिली, जी दर शुक्रवारी कॉलेजच्या वसतिगृहात म्हटली जात असते. ऐकणाऱ्याचं रक्त सळसळून उठेल असे तानाजी आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाचे पोवाडे, प्रथम पारितोषिक प्राप्त विधवांच्या दुःखावर लिहिलेली कविता आणि ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावेत हा निबंध याच काळातले. जयस्तुते हे अजरामर स्वातंत्र्यतेचं स्तोत्र त्यांनी लिहिलं, तेही याच काळात. यावेळी त्यांचं वय केवळ 20 वर्ष होतं. स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 1905 परदेशी कापडांची होळी केली. ही देशातली पहिली होळी. या होळीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं. या होळी

वेळीनं ब्रिटिशांना चांगले चटके बसले. विनायकांनाही शिक्षा झाली. वसतिगृह सोडावं लागलं, दंड भरावा लागला. 1906 बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले, पण खरा हेतू होता की शत्रूच्या गोटात शिरून त्यांचा कारभार पाहणं. तिथे शिकायला येणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांमार्फत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगासमोर मांडणं, तिथल्या भारतीयांना क्रांतिकारकांशी संपर्क बनवण्याची कृती, पिस्तूल मिळवणं, साधून बॉम्ब मग श्यामजींच्या इंडिया हाऊसचं नामकरण झालं भारत भवन. लंडनमध्ये अभिनव भारतचं कार्य सुरू झालं, तेही फ्री इंडिया सोसायटी या नावानं. रविवारी फ्री इंडियाची गुप्त सभा सुरू झाल्या आणि हरनाम सिंग, मदनलाल धिंगरा, सेनापती बापट, VVS अय्यर, लाला हरदयाळ, सरदार सिंग राणा असे भारतातून तिथे आलेले अनेक जण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या वेळप्रसंगी प्राण त्याग करण्याच्या तयारीनिशी सावरकरांच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले. दोस्त हो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप, काळं पाणी, रंगधुंबी हे त्यांचे पुस्तकं, तर अनादिमी अनंतमी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशवत्रे यांनी बहाल केली. हे मातृभूमी तेरे लिए बलिदान जीवन के लिए समान है, तेरे विना जीना मृत्यू के समान है, असं ठणकावून सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्न आणि औषध वर्ज केलं. अखेरीस 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली आणि ते अनंतात विलीन झाले. जय हिंद.

यासोबतच मित्रांनो आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेबरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिनीला रजा द्या. नमस्कार.

आत्ताच आपण उद्या असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आठवणीतले सावरकर संकलन आणि निवेदन रागिनी पाटील यांचं, सादर करते किशोर पवार. याबरोबरच घेवरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. प्रथम मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरील जाहिरात आणि संदेश, त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळ यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता

0: योजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
1: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे.

0: गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी अभियांत्रिकी औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7:50 होत आहेत.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळी बाबतीत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून

म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल इंस्टाग्रामवर असेल खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत

0: किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. पण ती कुठले पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसातनं स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोच, लघवीला जरी जातोच, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका असतो?
0: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असू ना ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं. तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो असतो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाही आहे. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलं तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र त्या वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाहीत. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश होणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत तसू कप किंवा टॅम्पन असेल तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे?
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट सगळेच ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते. आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर विवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता

0: आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात, तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे ऊनाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरंचसं इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते?
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, आपण ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्याने आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कापड गुंडाळून त्याने जर शेक घेतला त्याने पण हलकासा व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गोळेणं हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्याने पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरंच जास्त अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटेपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ते शक्यतोवर टाळावे. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणेल 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. म्हणजे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून तर माझी ह्यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे, 7 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसं शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पाळी पहिली

0: आधीच तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असायला पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय. तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून म्हणजे त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील त्यांच्या म्हणजे पाळतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर कर
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
3: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घर शिवार. घर शिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शक 1948 म्हणजेच 27 मे 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

0: झुंज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होत्या उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार होते राम कदम. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया खरीपातील पीक नियोजन याविषयी मुक्काम पोस्ट आणि तालुका जिल्हा धाराशिव येथील कृषीतज्ञ तथा पत्रकार अजय कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगाम सुरू झाल्याच जमा आहे, तर या संदर्भातच आज आपण खरीपातील पीक नियोजन याविषयी जाणून घेणार आहोत कृषी पत्रकार अजय कुलकर्णी यांच्याकडून. अजयजी नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीला सांगा की आता खरीप हंगाम सुरू झाल्यात
1: जमा आहे,
0: तर आता पूर्व मशागती संदर्भात काय सांगाल? बरं,
1: खरीप हंगाम हा साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पावसाच्या आगमनाबरोबर किंवा पावसाच्या वर अवलंबून असणारा हंगाम आहे. तर आपल्याकडे साधारणपणे नैऋत्य मोसमी पावसापासून पाऊस पडतो आणि हा साधारणपणे जून ते सप्टेंबर हा काळ आपल्याकडे पावसाचा काळ मानला जातो. मग याआधी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ह्या पावसाचं चक्र कसं आहे आणि त्यानुसार आपलं पिकांचं नियोजन कसं करायचं आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला साधारणपणे मोसमी पावसाचं आगमन हे एक ठराविक वेळी होत असतं आणि त्या ठरालाच आपण मान्सूनचं कॅलेंडर असं देखील म्हणतो. साधारणपणे 15 मेच्या आसपास तो अंदमान नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते अंदमान निकोबार बेट समूहापर्यंत येतात, द्वीपसमूहापर्यंत. त्यानंतर केरळपर्यंत येण्यासाठी त्याला 1 जूनपर्यंतचा कालावधी लागतो. त्यानंतर साधारणपणे 5 ते 7 जूनपर्यंत महाराष्ट्र मान्सूनने व्यापतो. तर 5 ते 7 जून ही तारीख खरीपाच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जाते आणि त्या दृष्टीनं मग पूर्व मशागतीचं नियोजन शेतकरी करत असतो. मग मे महिन्याच्या तापत्या उन्हामध्ये शेतीचं पूर्वनियोजन करून नांगरटी करून ते शेत पुढील खरीपाच्या पेरणीसाठी तयार करणं ही महत्त्वाची कामं त्या काळात केली जातात. नांगरणीचं महत्त्व असं आहे, नांगरणीमुळं काय होतं तर एकतर मातीचा जो थर आहे खालचावरचा थर याची फेरपालट होते. याशिवाय मातीमध्ये अनेक प्रकारच्या किडी, त्यानंतर अनेक प्रकारचे जीवजंतू असतात, काही पिकाला हानिकारक असतात, ते अशा वाढत्या तापमानामध्ये आपण उन्हाचा पारा वाढलेला असताना जर खालचा थर वर गेला वरचा थर खाली गेला तर जे हानिकारक जीवजंतू आहेत किंवा हानिकारक किडीची अंडी आहेत ती या उन्हामुळे मरतात आणि पिकांना ते चांगलं आहे. याशिवाय पावसाच्या आगमनाबरोबर अशा पद्धतीनं पूर्व मशागत करून तयार केलेलं जे शेत आहे त्या शेतामधली माती पहिल्या पावसामध्ये व्यवस्थितपणे पिकासाठी तयार होते. म्हणजेच काय होतं तर त्यामध्ये पीक वाढीसाठी आवश्यक असणारी जे जीवजंतू आहेत त्यांची वाढ व्यवस्थितपणे होते. शेतकरी या स्थितीला वापसा अशी स्थिती म्हणतो. वापसा स्थिती म्हणजे काय आहे तर त्या पूर्व मशागत केलेल्या किंवा नांगरून ठेवलेल्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे तापमान, योग्य प्रकारे हवा आणि योग्य प्रकारे पाण्याची स्थिती ह्यालाच आपण शेतकरी वापसा असं म्हणतो. तर ही खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने अत्यंत योग्य स्थिती मानली जाते.
0: अजयजी मला सांगा की आता पूर्व मशागत तर शेतकरी बांधवांनी आमच्या केलीच असेल
1: बरोबर,
0: पण पावसाच्या आगमनावर आधारित पीक पद्धतीचा जर विचार केला
1: तर बरोबर
0: काय नियोजन करायला पाहिजे? समजा पाऊस लांबला गृहीत धरा,
1: तर दरवर्षी काय होतं की मोसमी पाऊस हा थोडासा लहरी मानला

0: जातो, लहरी पाऊस आहे असं म्हटलं जातं. कारण ह्या मोसमी पावसाचं आगमन हे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे, त्यासाठी अनेक घटक कार्यरत असतात आणि या घटकामध्ये कुठलाही एक घटक बिघडला तर पावसाचं आगमन हे लांबू शकतं, किंवा कधी कधी अनुकूल स्थिती निर्माण झाली तर पाऊस हा वेळेच्या आधी पण सुरू होऊ शकतो. तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की पावसाचं आगमन लांबतं, लांबल्यानंतर काय होतं की काही पिकांची पेरणीची वेळ टळून जाते. मग अशा स्थितीमध्ये आपण काय करायचं आहे, तर अशा स्थितीमध्ये आपण खरीपासाठी पावसाच्या आगमनानुसार पिकाचं नियोजन करायचं आहे. आता ते कसं करायचं आहे, तर साधारणपणे खरीपामध्ये घ्यायची पिकं ही आपल्याकडे ठरलेली आहेत, त्या पिकांचं नियोजन आपण वेळेवर पाऊस आला सगळं व्यवस्थित झालं तर त्यावेळी आपण ती सगळी पिकांची पेरणी त्या त्यावेळी करायची आहे. साधारणपणे 15 जून ते 30 जून हा पावसाचा आगमनाचा योग्य काळ मानला जातो आणि खरीपातल्या सर्व पिकांच्या पेरणीसाठी हा योग्य काळ मानला जातो. त्यानंतर पाऊस लांबला, साधारणपणे 8 जुलैला पावसाचं आगमन झालं, 8 जुलै ते 15 जुलै या काळामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की महिनाभर पाऊस लांबला, तर अशा काळामध्ये तुम्ही खरीपामध्ये कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल या पिकांची पेरणी करू शकता. आता या काळामध्ये म्हणजे असा एक महिनाभर पाऊस लांबलेली जी स्थिती आहे, म्हणजे 8 जुलैपासूनपर्यंत पाऊस लांबला आहे, 8 जुलैला पाऊस येतो आहे, अशा काळामध्ये तुम्हाला खरीपामध्ये भुईमूग, मूग आणि उडीद ही पिकं घेता येणार नाहीत, तर त्या दृष्टीने तुमचं नियोजन असलं पाहिजे. त्यानंतर असं आपण समजूया की पावसाचं आगमन हे 16 जुलैपर्यंत झालेलंच नाही, म्हणजे 1.5 महिना पाऊस लांबला आहे, अशा काळामध्ये तुम्ही खरीपामध्ये संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, सोयाबीन, तूर सोयाबीन यांचं एकत्र, म्हणजे 2 वळी तुरीच्या 3 वळी सोयाबीनच्या अशा पद्धतीने नियोजन करू शकता. त्यानंतर बाजरी तूर असं पण नियोजन करू शकता. तर अशा पद्धतीने 16 जुलै ते 31 जुलैपर्यंत पावसाचं आगमन होत असेल तर त्या काळामध्ये ही पिकं तुम्ही घेऊ शकता. तर या काळामध्ये कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूग या पिकांचं नियोजन तुम्हाला करता येणार नाही, कारण पाऊस लांबलेला आहे. त्यानंतर आणखीन आपण असं समजूया की 1 ऑगस्टपर्यंत पाऊस लांबलेला आहे, ऑगस्ट महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे, तर अशा काळामध्ये तुम्हाला खरीपामध्ये तीळ, संकरित बाजरी, रागी, सूर्यफूल आणि एरंड आणि तूर यांचं काही वळी एरंडीच्या काही वळी तुरीच्या अशा पद्धतीनं पीकचं नियोजन करता येईल. तर 1 ऑगस्टपर्यंत पाऊस लांबल्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूग ही पिकं घेता येणार नाहीत. त्यानंतर पाऊस आपण समजूया की 16 ऑगस्टपर्यंत लांबला आहे, साधारणपणे 2 ते 2.5 महिने पाऊस आलेलाच नाही, अशा स्थितीमध्ये तुम्हाला संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, त्यानंतर एरंड अधिक तूर, धने अशा पिकांची निवड करता येईल खरीपासाठी. त्यानंतर अशा काळामध्ये तुम्हाला कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, त्यानंतर भुईमूग, तीळ ही पिकं खरीपामध्ये घेता येणार नाही, त्यांची पेरणी करणं योग्य ठरणार नाही. साधारणपणे आपण असं समजू की पावसाळा पूर्ण कोरडा चालला आहे, म्हणजे तुमचा खरीप हंगाम हातातून जातो आहे, गेल्याच जम आहे, मग 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस लांबला आहे, मग आता साधारणपणे रब्बीची पिकं तुम्हाला आता विचार करावा लागेल अशा दृष्टीने. तर त्या 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस लांबल्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल या पिकांचा विचार करावा लागेल. तर अशा काळामध्ये हरभरा, जवस आणि गहू ही पिकं तुम्हाला थोडीशी टाळावी लागतील. त्यानंतर 1 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान पावसाचं साधारणपणे पावसाळा लांबलेला आहे तिथपर्यंत, तर त्यावेळी तुम्हाला रब्बी ज्वारी, करडई, जवस ही पिकं निवडावी लागतील आणि सूर्यफूल आणि गहू टाळावे लागतील. आणि साधारणपणे 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळामध्ये पाऊस असेल चांगला, तर त्या काळामध्ये तुम्हाला हरभरा, करडई, जवस या पिकांची निवड केली पाहिजे, रबी ज्वारी आणि सूर्यफूल टाळलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पिकांचं नियोजन पावसाच्या आगमनानुसार कोणती पिकं घ्यायची आणि कोणती पिकं टाळायची असं जर आपण ठरवलं आणि त्या दृष्टीनं जर पीक नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला शेतीचा हंगाम हा पदरात पडेल.
1: साधारणतः किती मिलीमीटर पाऊस असल्यानंतर शेतकरी बांधवांनी पेरणी करायला हवी? बरं,
0: त्या त्या भागामध्ये साधारणपणे 65 मिलीमीटर पाऊस 24 तासात झालेला असेल आणि जमिनीमध्ये पुन्हा मी एकदा सांगतो की वापसा चांगला असेल, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या सांगायचं झालं तर जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, म्हणजे पाण्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, त्यानंतर हवेचं प्रमाण मातीतलं हे चांगलं असलं पाहिजे आणि तापमान योग्य असलं पाहिजे. तर अशी ही वापसाची स्थिती साधारणपणे 70 मिलीमीटर पाऊस किंवा अतिवृष्टी होऊन गेल्यानंतरच्या 2-3 दिवसानंतर पेरणीचा काळ हा योग्य मानला जातो. त्या दृष्टीनं आपण अशा पद्धतीनं

0: नियोजन केलं पाहिजे.
1: आता काही वेळेला थोडाच पाऊस होतो पण धूळ पेरणी काही शेतकरी बांधवांवर रिस्क घेऊन करतात,
0: बरोबर,
1: त्याबद्दल काय सांगाल?
0: धूळ पेरणीमध्ये साधारणपणे आपण पाहतो की शेतकरी जोखीम पत्करत असतो एक दृष्टीने, आणि भारतीय शेती हा मान्सूनवरचा जुगार आहे असं म्हटलं जातं. तर हा जुगार शेतकरी बऱ्याच वेळा खेळतो, कधी कधी तो पदरात पडतो, कधी कधी फाशी उलटे पडतात. धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस जो दडी मारतो तो येतच नाही, मग अशा वेळी ती पेरणी वाया जाते. किंवा धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस पडला तर शेतकऱ्यासाठी चांगलंच ठरतं ते, पण ही एक जोखीम आहे एक प्रकारची. तर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की हवामान बदलामुळे बऱ्याच वेळा पावसाचं आगमन हे कधी कधी खूपच लवकर होतं, कधी कधी होत नाही. अशा वेळी जे अंदाज आहेत त्या दृष्टीने त्याचा विचार करून आपण धूळ पेरण्याचा निर्णय घ्यावा.
1: शेतकरी बांधव तर काळजी घेतीलच, पावसाची प्रतीक्षा करतीलच अशी आशा करूया, परंतु समजा खरीपामध्ये जर आंतरपीक घ्यावायचं असं शेतकरी बांधवांना त्याचा फायदा काय होऊ शकतो? बरं,
0: साधारणपणे आता या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की अलीकडे पर्जन्यमान किंवा मोसमी पावसाचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न थोडासा बदललेला दिसतो. म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होणे किंवा पावसामध्ये बरेच खंड पडणे अशा पद्धतीचे आपल्याला दिसून येते बऱ्याच वेळा. तर अशा वेळी आंतरपिकांना खूप महत्त्व आहे. आंतरपिकामध्ये आपण काय करत असतो की मुख्य पिकाबरोबरच आणखीन एक पीक घेत असतो. म्हणजे ही एका दृष्टीने आपण पाहिलं तर जोखीम डिव्हाइड करणारी, जोखीमेचं विभाजन करणारी पद्धती आहे. म्हणजे समजा एक पीक पावसात सापडलं किंवा पावसाचा त्याच्यावर काही परिणाम झाला, प्रतिकूल परिणाम झाला, तर दुसरं पीक आपल्या हाताशी असावं अशा दृष्टीने ही आंतरपिकाची मांडणी किंवा ही पद्धत मांडली जाते. तर आंतरपिकामध्ये खरीपामध्ये आंतरपिकावर जर भर दिला तुमच्या एकतरी पीक निश्चितपणे हाती लागणार आहे, त्यामुळे तुमचा जो 100% नुकसान होणार आहे ते 50% येऊन थांबणार आहे. अशा पद्धतीने आंतरपिकाला महत्व आहे. आंतरपिकामध्ये साधारणपणे 4 ओळी संकरित ज्वारी, 2 ओळी तूर, 3 ओळी बाजरी, 3 ओळी तूर, सोयाबीन 4 ओळी, तूर 2 ओळी असं प्रमाण ठेवलं जातं. यात काय होतं की मध्ये पावसाचा काही झाला, खंड पडला किंवा प्रतिकूल हवामान झालं, प्रतिकूल पावसाळा झाला, तर त्यावेळी तुमच्या हाती एकतरी पीक लागतं. हे यातला या आंतरपीक पद्धतीचा फायदा आहे. त्यानंतर हलक्या जमिनीमध्ये बाजरी, तीळ, कारळ, एरंडी यासारखी, तर मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी ही पिकं घ्यावीत, म्हणजे जेणेकरून नुकसान कमी होईल आणि जोखीम आपली कमी होईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक पीक पद्धतीच्या ऐवजी आंतरपीक पद्धत वापरून आपण आपलं नुकसान कमी करता येऊ शकतं. आपल्याला एक प्रकारे जोखीम आपली कमी होऊ शकते. अशा पद्धतीनं आंतरपिकाचं खूप खरीपामध्ये महत्व आहे.
1: आता मला एक सांगा की ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे, समजा पावसाचा ताण पडला तर ते
0: बरोबर
1: ते वेळ भरून घेतील, पण जे शेतकरी कोरडवाहू आपली शेती आहे अशा शेतकऱ्यांनी पीक पेरणी झाल्यानंतर आणि पावसानं ताण दिल्यानंतर ओलावा टिकून राहण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून शक्य होईल तेवढं आपलं पीक वाचलं पाहिजे?
0: आता आपण पाहतोय की खरीप हंगाम हा पूर्णतः नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये बऱ्याच वेळा शेतकरी हा जोखीम पत्करत असतो पेरणी करून. साधारणपणे तुमच्याकडे पाण्याची सोय नसेल तर आपण ही जोखीम कमी करू शकतो. कशा पद्धतीने कमी करू शकतो की दीर्घ मुदतीची पिकं न निवडता आपण अल्प मुदतीची पिकं निवडून ही जोखीम आपण कमी करता येऊ शकते. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, 90 ते 110 दिवसात येणारी पिकं, म्हणजे साधारणपणे 3 महिन्यात येणारी जी पिकं आहेत, मूग आहे किंवा कडधान्य पिकं आहेत, उडीद आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला ती पीक पद्धत तुमचं नियोजन असायला पाहिजे. जर तुमच्याकडे पाण्याची सोय नाही, आपण काही करू शकत नाही नैसर्गिक ह्याच्यापुढे, तर अशामुळे कमीत कमी आपलं नुकसान होईल अशा पद्धतीने पिकांची निवड करा.
1: मग आपल्याला बियाण्याची निवड करताना, खताचा वापर करताना काय काळजी घ्यायला हवी? बरोबर,
0: मुख्यतः निवड आहे ती बियाणांची निवड आहे. बियाणांची निवड करताना तुम्ही साधारणपणे बियाणं हे प्रमाणित बियाणं आहे का हे लक्षात घेणं आधी आवश्यक आहे. कारण आपण पाहतो की अलीकडे सगळं संकरित आणि नवीन नवीन वाण आणि जाती येत आहेत, तर त्या दृष्टीनं घाईगडबड न करता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. त्यानंतर ते बियाणं प्रमाणित आहे का, प्रमाणित आहे का, त्याची उगवण क्षमता चांगली आहे का. साधारणपणे 95 ते 99% उगवण क्षमता ही चांगली मानली जाते, आणि अशा पद्धतीनं त्याच्यावर त्या बियाण्यांच्या पोत्यांवर पिशव्यांवर जी माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी. ते बियाणं निवड झाल्यानंतर एकदा बियाणांची पेरणी करताना ती जी बियाणांची पिशवी आहे किंवा ते पोत आहे त्याच्यावरचे लेबल फाडून न टाकता ती उगवण चांगली होईपर्यंत जप

0: टिकवून ठेवावी, जेणेकरून उगवण झाली नाही पिका, त्याची जर्मिनेशन व्यवस्थित झालं नाही, उगवण व्यवस्थित झाली नाही, तर तुम्हाला त्या दृष्टीनं तुमची पुढची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ती उपयोगाचं ठरेल. अशा पद्धतीनं बियाणांची निवड करताना काळजीपूर्वक करावी. बियाणं व्यवस्थित आहे का, प्रमाणित आहे का ते पाहून घ्यावं, आणि त्याचं लेबल आणि पिशवीवरचे सगळे पक्क्या पावत्या तुम्ही बियाणं खरेदी केल्याच्या ह्या पण तुम्ही जपून ठेवाव्यात उगवण होईपर्यंत. त्यानंतर बऱ्याच वेळा आपण मासं पाहतो की खतासाठी रांगा लागलेल्या आहेत, बियाणासाठी रांगा लागलेल्या आहेत, तर हे टाळण्यासाठी तुमचं नियोजन हे पक्कं पाहिजे. साधारणपणे तुम्हाला माहिती आहे की पेरणीची वेळ ही आहे, मृग नक्षत्रामध्ये तुम्ही पेरणी करणार आहात किंवा 7 जून नंतर तुम्ही पेरणी करणार आहात, तर कोणतं पीक आपल्याला निवडायचं आहे हे त्याचं नियोजन करून त्या पिकाच्या बियाणांची खरेदी ही साधारणपणे 20-25 दिवस आधी, महिनाभर आधी करून ठेवावी, जेणेकरून तुम्हाला टंचाईचा सामना करावा लागणार, ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही खताचंही नियोजन त्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे. साधारणपणे एक मूलद्रव्य असणारे खत न देता मिश्र खताचा वापर करावा. साधारणपणे NPK म्हणजे नत्रस्फुरद आणि स्पालाश याचं योग्य प्रमाण असणारं खत निवडावं. त्यासाठी हे नियोजन करण्यासाठी तुमचं माती परीक्षण करून घेतलेलं असणं आवश्यक आहे. तुमच्या मातीमध्ये कोणतं मूलद्रव्य नेमकं कमी आहे आणि कोणत्या मूलद्रव्याची मात्रा पुरेशी आहे हे लक्षात घेऊन खताची खरेदी घ्यावी, खरेदी करावी. समजा एखाद्या शेतकऱ्याने माती परीक्षण केलेलं नाही आणि त्याच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे आणि तो त्याला युरिया देतोय, तर हे चुकीचं ठरेल आणि एकतर तुमचे पैसे वाया जातील त्यामुळे आणि तुम्हाला अपेक्षित तो परिणाम दिसणार नाही. त्याच्यासाठी आधी माती परीक्षण करून घ्या, कोणकोणती मूल्य त्यामध्ये मूलद्रव्य कमी आहेत, कोणकोणती पोषक द्रव्य कमी आहेत हे तुम्हाला समजेल, त्यानुसार तुमचं खताचं नियोजन करा, ज्यामुळे तुमचं खर्च खतावरचा कमी होईल आणि तुमच्या उत्पादन जो खर्च आहे तो थोडासा कमी होईल.
1: आता काही शेतकरी बांधव घरगुती बियाणांचा वापर करतात, त्यांनी काय काळजी घ्यावी?
0: घरगुती बियाणांचा वापर करताना शेतकऱ्यांनी ते काळजीपूर्वक साठवून ठेवलेलं असावं. त्यानंतर त्याची चाचणी करताना हे साधारणपणे पाण्यात काही बियाणांची चाचणी केली जाते, म्हणजे बियाणं पाण्यात टाकलं जातं, तरंगणारं जे बिया आहे त्यातलं ते वगळावं, त्याची पेरणी करू नये. जे पाण्यात बुडालेलं बिया आहे ते निवडावं. मग त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करून घ्यावी वेगवेगळ्या पद्धतीनं, जीवाणू संवर्धनकाची त्याच्यावर बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रिया करताना त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, त्या ठरलेल्या प्रमाणानुसार त्या बियाणाला ते जीवाणू संवर्धक चोळावं, जेणेकरून उगवण क्षमता चांगली होईल आणि रोपांची वाढ जोमदार होईल. अशा पद्धतीनं त्याची काळजी घ्यावी.
1: निश्चितच अजय कुलकर्णी, आपण आमच्या शेतकरी बांधवांना खरीप पीक नियोजनासंदर्भात माहिती चांगली देतच आहात, पण काय आव्हान कराल बरं खरीपाच्या पेरणीसंदर्भात, खरीपातील पिकासंदर्भात आणि पूर्ण व्यवस्थापनासंदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना? शेवटी
0: खरीपाचं नियोजन करताना, कारण खरीप हा आपल्याकडचा मुख्य हंगाम मानला जातो आणि तो बराचसा पावसावर आणि नैसर्गिक घटकावर अवलंबून आहे, तर ह्यातली जोखीम लक्षात घेऊन तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. आता तुमच्याकडे हे नियोजन असलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मान्सून किंवा मोसमी पाऊस त्याच्या अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्या संस्थांचा अंदाज पाहून, आणि शेतकरी हा कसा आहे 14 शास्त्रातला हुशार आहे, 14 शास्त्र त्याला पाठ आहेत, शेतकऱ्यालाही त्याचा अंदाज असतो की यावर्षी पाऊस कसा येणार आहे, तर त्या दृष्टीनं तुमचे अंदाज, विविध संस्थांचे आलेले अंदाज, त्यानुसार पीक ठरवावं आधी. आपल्याला हे पिकं घ्यायची आहेत, त्या पिकानुसार त्याचे बियाण्यांची खरेदी आपण थोडीशी आधी करून ठेवावी, जेणेकरून आपल्याला ऐनवेळी धावपळ होणार नाही. त्याशिवाय तुमचं माती परीक्षण करून घेतलेलं असणं आवश्यक आहे तुमचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि नेमकी मूलद्रव्य पिकाला मिळण्यासाठी. असं जर तुमचं नियोजन असेल, त्या नियोजनानुसार तुम्ही गेला, तर एकतर तुमची जोखीम कमी होईल आणि उत्पन्न वाढीची हमी तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीनं खरीपाचं नियोजन केलं तुम्ही, तर निश्चितपणे हा हंगाम तुमच्या हाती लागू शकतो.
1: निश्चित अजय कुलकर्णी, एक कृषी पत्रकार म्हणून, एक शेतकरी म्हणून सुद्धा आपण आमच्या शेतकरी बांधवांना खूप छान माहिती दिली खरीप हंगाम पीक नियोजनासंदर्भात. याचा लाभ, याचा फायदा निश्चित आमचे शेतकरी बांधव घेतील अशी आशा करूया. आपण आकाशांच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान माहिती दिली आमच्या शेतकरी बांधवांना, श्रोत्यांना, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आताच आपण खरीपातील पीक नियोजन याविषयी मुक्काम पोस्ट आळणी तालुका जिल्हा धाराशिव येथील कृषीतज्ञ तथा पत्रकार अजय कुलकर्णी यांची मुलाखत ऐकली. मंडळी यानंतर ऐकूया आरोग्य बळीराजाचं.

0: या सदरात लसीकरणाचे महत्व आणि त्याचे फायदे याविषयी डॉक्टर श्रीकांत मिनियार यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा.
1: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, आपला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, एका देशाच्या नावानं ताप आपल्याकडे प्रचलित आहे, जपानी मेंदूज्वर.
2: हो,
1: लसीकरणामध्ये या आजाराला काय स्थान आहे?
2: जपानी मेंदूज्वर नावाचा एक विषाणूजन्य आजार आहे, जॅपनीज एन्सेफलायटिस असा ज्याला आमच्या भाषेत म्हणतात. त्या विषाणूजन्य आजाराच्या संसर्गामुळे बऱ्याच जास्त प्रमाणात ताप येणं आणि त्याच्यासोबत झटके येणं हेही होऊ शकतं. त्याच्याविरुद्धही लसीकरण आता उपलब्ध आहे, जे की आता सरकारी दवाखान्यांमध्येही उपलब्ध आहे, ज्याचा एक डोस एक वर्षाच्या नंतर देता येतात आणि त्याचा दुसरा डोस हा खाजगी रुग्णालयामध्ये दोन डोसच्या स्वरूपात तो उपलब्ध आहे. एक महिन्याच्या अंतराने ते दोन डोस दिले तर चालतात.
1: आता मुलाखतीमध्ये कावीळ ब हेपॅटायटिस बी बद्दल तुम्ही सांगितलं आणि याच्याबद्दल प्रचंड जनजागृती सुरू आहे. कावीळ ब आहे म्हणजे कावीळ अ पण असेल?
2: कावीळ म्हणजे हे ॲक्च्युली आपल्या यकृताला झालेल्या आजाराचं बाह्य लक्षण म्हणून ज्याला आपण डोळे पिवळे होणं वगैरे म्हणतात, त्याला सामान्य भाषेला समजेल असाल त्याला कावीळ म्हणतात. ह्याचे विषाणूजन्य आजाराचे पाच प्रकार आहेत, हेपॅटायटिस ए बी सी डी ई व्हायरसेस. हिपॅटायटिस एचं लसीकरण आहे, हिपॅटायटिस बीचं लसीकरण आहे, हिपॅटायटिस बीचंच लसीकरण डी विरुद्ध बहुवंशी प्रतिकारशक्ती देतं.
1: मगाशी बोलताना मी तुम्हाला गोवर आणि गालफुगीबद्दल बोललो. बालकांच्यामध्ये सहज आढळणारे आजार आहेत, त्याही पेक्षा सहज आढळणारा आजार कांजण्या. इतकी चिडचिड करतात बालकं, या कांजण्यासाठी काय सांगाल?
2: कांजण्या हा अत्यंत जास्त संसर्गजन्य आजार आहे आणि तसाच गोवरसुद्धा खूप जास्त संसर्गजन्य असलेला आजार आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा बाळाला अंगावर पुरळ दिसायला लागते, त्याच्या आधीपासूनच त्याच्या अंगातून तो विषाणू बाहेर पडायला चालू होतो आणि तो आसपासच्या बालकांना, ज्यांना लसीकरण झालेलं नाही आहे, त्यांना संसर्ग करू शकणारा आजार आहे, ज्याला सेकंडरी अटॅक रेट म्हणतात. यात कांजण्या आणि गोवर हे खूप जास्त 95-99% सेकंडरी अटॅक रेट असलेले आजार आहेत. आणि ह्या आजारांचं लक्षण म्हणून जे अंगावर पुरळ येते, कांजण्यामध्ये जसं पाणी भरलेले फोड येतात, ते पिकतात, फुटतात, त्याच्याने त्वचेची भरपूर आग होते, तसंच तोंडातसुद्धा तसे फोड येतात, त्यामुळं लहान बालकांचीच काय मोठ्यांचीसुद्धा खूप जास्त चिडचिड होते.
1: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, कांजण्या झाल्यानंतर मुलं नखानी खाजवतात आणि त्या खपल्या काढून टाकतात, आग होते, याबाबतीत आपल्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
2: जुन्या काळी अशी समजूत होती की कांजण्या गोवर हे काही देवींच्या प्रकोपाने होणारे आजार आहेत, त्यामुळे त्यांना वेगळं कुठेतरी घोंगडीवर झोपवणे किंवा तेलाने आंघोळ घालणे असे प्रकार केले जात होते. पण तसं न करता त्याच्या त्वचेला आराम पडावा म्हणून सध्या आंघोळ रुटीन घालणं गरजेचं आहेच, पण सोबत कॅलामाईन लोशननी जे त्वचेला आराम करतं त्याच्यानी म्हणजे कॅलामाईन लोशन लावणं गरजेचं आहे. सोबत अंगाची खाज कमी करण्यासाठी काही तोंडाने औषधं दिली जातात, ती देणं गरजेचं आहे. 3-4 दिवसामध्ये त्याचा असर कमी झाला की मग बालकांना बराचसा आराम पडतो.
0: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण लसीकरणाचे महत्व आणि त्याचे फायदे याविषयी डॉक्टर श्रीकांत मिनियार यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकला. मंडळी, यानंतर ऐकूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 28 मे 2026 चा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, उद्या 10 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 21 अंश सेल्सिअस. उद्या आकाश स्वच्छ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 75%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 22%. वाऱ्याचा तासी वेग 22 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल. मंडळी, हा होता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला

उद्याचा म्हणजेच 28 मे 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज। मंडळी, यानंतर ऐकूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 28 मे 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज। मंडळी, उद्या 10 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्याचं कमाल तापमान असेल 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 21 अंश सेल्सिअस। उद्या आकाश स्वच्छ राहील। सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 75% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 22%। वाऱ्याचा तासी वेग 22 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल। मंडळी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच कमाल तापमान हे 38 अंश ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। मंडळी, हा होता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 28 मे 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज। मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत। पुन्हा आपण भेटूया येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात। तोपर्यंत संजय पाटोळे आपला निरोप घेतोय। नमस्कार।

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत. जाहिरात प्रसारण सेवा.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
4: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
4: संपर्क 83-798-64-555.
5: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण.
6: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड प्रियदर्शनीच्या यू पोलिस मध्ये.
5: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
6: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
5: प्रियदर्शनीचे यू पोलिस, लोखंड गल्ली, बार्शी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
8: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
9: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
10: हरित क्रांतीचा वसा घेऊन धवल क्रांतीचा विडा उचलून बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी.

0: शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी। आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथे ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी।
1: भावमनी जे दाटू न येती शब्द होऊनी साकारती, संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती। बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी।
2: श्रोतो, आमच्या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन। आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल। आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे, रात्रीच्या 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
1: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जो सरकारों के एजेंसीज राज्य में एफसीआई का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
0: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलदगतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं

0: तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदाप्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर रहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथं सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा दीदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे

त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते. मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

तुम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: प्रसारित करत आहोत मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग. गायिका आहेत सुजाता केशव गिरी, हौसाबाई विश्वनाथ पुरी आणि गीता प्रभाकर गिरी. संगीत सातसंगत, टाळ वेणुबाई व्यंकटराव मेटे, पखवाज बिभीषण भीमराव देशमुख, सहकलाकार सुरेखा सतीश गिरी आणि सुभद्रा श्रीकृष्ण बोंदर. निवेदन आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोतेहो, आत्ताच आपण मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग ऐकले. गायिका होत्या सुजाता केशव गिरी, हौसाबाई विश्वनाथ पुरी आणि गीता प्रभाकर गिरी. संगीत सातसंगत पखवाज बिभीषण भीमराव देशमुख, टाळ वेणूबाई व्यंकटराव मेटे आणि हार्मोनियम सुजाता केशव गिरी. सहकलाकार सुरेखा सतीश गिरी आणि सुभद्रा श्रीकृष्ण बोंदर. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे. रात्रीची 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9 विविध भारतीय या वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रमांपायन ऐकलेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रांनी सहक्षेपित केले. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

श्रोतेहो नमस्कार. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी श्रीकांत कुलकर्णी सर्व श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करीत आहे. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकव्यात फर्ज या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत लक्ष्मीकांत पॅराला यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे या श्रोत्यांनी. तर श्रोतेहो ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं फर्ज या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

हिंदी पत्रकीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. किनारा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांच्या स्वरातील गुलजार यांची गीतरचना, संगीत राहुल देव परमणी यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे दयानगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सुरज जैन या श्रोत्यांनी. तर श्रोतेव ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं किनारा या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सरगम या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीत लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे या श्रोत्यांनी. तर श्रोते हो, ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं सरगम या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील असद भोपाळी यांची गीतरचना, संगीत राम लक्ष्मण यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे. मुक्काम पोस्ट आष्टा कासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांनी

हिंदी पत्रगीता कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चांदनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि बाबला यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत शिवहरी यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे. मुक्काम हेप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लाम भी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सीमर शेख, सानिया शकील पठान, बिस्मिला भी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हेप्परसोगातून. त्यांच्यासोबत आहेत तालुका पिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयूब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. तर श्रोते ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं चांदनी या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वंश या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे बीड शहरातून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, रामनिवास अग्रवाल या श्रोत्यांनी. तर श्रोतेव ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं वंश या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

हिंदी पत्रगीता हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दादा या चित्रपटासाठी येसुदास यांच्या स्वरातील कुलवंत चाणी यांची गीतरचना, संगीत उषा खन्ना यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे खुपटी तालुका नेवासा येथून बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश चंद्रकला पोपळघट, देवीदास पोपळघट. यांच्यासोबत आहेत भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्रावण अनिता बिडवे. तर श्रोतेहो ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं दादा या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी स्वरबद्ध केलेलं, आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे. मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथून सौ संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनंजय खेमलापुरे. तर श्रोतेहो ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं बेटा या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे अनाडी या चित्रपटासाठी. अनाडी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना, संगीत आनंद मिलिंद यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरणीतून दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, गजनन घायाळ या श्रोत्यांनी. तर श्रोते ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं अनाडी या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवदास या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल आणि के यांच्या स्वरात नुसरत बद्र यांची रचना, संगीत इस्माईल दरबार यांचं. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे शिवनेरी नगर परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिवतीन श्री दिनेश अडगळे, संगीता अडगळे, भारती प्रगती, श्रावणी चव्हाण आणि समस्त अडगळे आणि चव्हाण परिवार. तर श्रोतेहो ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आणि आपल्या आवडीचं देवदास या चित्रपटातील सदाबहार गीत आपल्या गावापर्यंत.

0: याबरोबरच हिंदी पत्रकार कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनापासून गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
0: आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 आणि इंग्रजीतून बातमीपत्र. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी ते धाराशिव केंद्र आहे. रात्रीची 11:10 झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. तेव्हा प्रसारण कक्षातून मी श्रीकांत कुलकर्णी आणि नियंत्रण कक्षातून प्रमोद साळुंके आम्ही आपला निरोप घेत आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात एफ एम बँड 101.3 MHz वर आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत 5:50 शुभरात्री. जय हिंद.